0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात अँड चुनी करीत आहात ऑन रेडिओ मनोरंजन. तर सिखो तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत. तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीटचा कार्यक्रम. नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून

तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. आणि रसिखो देवावर नेहमीच श्रद्धा ठेवा, मनात सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा. तर पुन्हा एकदा सुप्रभात, सुस्वागतम. तर सिखो या तासाचं अप्रतिम कार्यक्रम चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी.

0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
1: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
2: RM3 Manoranjan Radio.
3: तरसिखोपुने एकदा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात सकाळ बीस कार्यक्रम चालू ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत तरसिखोने हमीजप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे आणि रसिको तुम्हाला डेडिकेशन करायचं असेल तर आम्हाला मेसेज पाठवा ऑन 5703 42 20 5703 42 20. तर रसिको पुढील गीताकडे वळूया. गडावरी गात तुम्हा सगळ्यांसाठी वाजवित आहोत.

रसिक हो जुनी गाणी म्हणजे भावना आठवणी आणि सुरेपणाचा सुंदर मेल आहे। तर या सुरांच्या प्रवासाला आपण चालूच ठेवूया या पुढील अप्रतिम गीतासह। बिलांची नागिन निघाली इन द वर्सेस ऑफ उत्तला किरकर आणि साथी कलाकारांच्या।

0: Sagara Beats.
1: Sombar te shukravar.
0: Sagari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: तरसिखो एमबीसीच्या घरनुसार सारे 9 वाजलेले आहे आणि फक्त सुमारे 20 मिनिटाला कार्यक्रम संपण्यासाठी तर आमची साथ आपण देत राहा 10 वाजतापर्यंत. तरसिखो तरस रोमॅन्टिक हो या पुढील रोमॅन्टिक हितासह.

दर्शकों के शंकना ही का पन्नता साथ सा कार्यक्रम पूरी पूरा आनंद की तहत दर्शकों दहावास्ता पर्यंत कार्यक्रम ही तुम्हारे सकने चा मनोरंजन साथी दर्शकाली नौ ते दहावास्ता पर्यंत ओनली ऑन रेडियो मनोरंजन रसिको ने हमीस प्रमाणे आम ची साथ आपन दिया आणि रसिको सकाली सकाली रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. तर ऐकूया माझा छावा इन द वर्सेस ऑफ सोनाली सोनावाने आणि साथी कलाकारांचा.

तरसिको या गाने ने तरशिवत्सा गाने अस्नार आजसा आपला सकाल बीच सकार क्रमाचा एंडिटिकेटिंग ही गाने तुम्हा सगलेन सुंदर श्रोत्यांसाठी

रसिको माझ्या आईचा सून याच गाण्याचं इथेच आपण या कार्यक्रमाला समाप्त करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर रसिको लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. तर रसिको धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.